0: ಫೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಆಗ್ಲಾಗಿ ತಥಾ ಡಡೆಲೋ ಬಾಟ ಜೋಗಿಯೌ ರ ಜೋಗಾಉ
2: ಚೈತ ಬೈಶಾಖ ಮಾ ಸುಖಾಯಾಮ್ ರ ಹಾವಾ ಹುರಿ ಚಲ್ನೆ ಭಯಕುಲಿ ಆಗ್ಲಾಗಿ ಕಾ ಘಟನಾ ಹುನ ಸಕ್ನೆ ಜೋಖಿಮ್ ಉಚ್ಚ ಹುಂಛ ಯಸರ್ಥ ಯೋ ಸಮಯ ಮಾ ವಿಶೇಷ ಸಾವಧಾನಿ ಅಪನಾಉ
1: ಸಲಾಯಿ ಲೈಟರ್ ಜಸ್ತಾ ಸಾಮಾನ್ ಬಾಲ್ ಬಾಲಿಕಾ ಪಹುಚ ಬಾಟ ಟಾಡಾ ರಾಖೌ
2: ಜಥಾಭಾವಿ ಖುಲ್ಲಾ ಠಾಉ ಮಾ ಆಗೋ ನಬಾಲೌ ಬಾಲ್ನೈ ಪರೆಮಾ ಕಾಮ ಸಕಿಯೆ ಪಛಿ ತುರುಂತ ನಿಭಾಉ
1: ಪರಾಲ್ಕೋ ತೌವಾ ಭೂಸ್ ಲಗಾಯತ್ಕಾ ಸುಖಾ ವಸ್ತುಹರು ಸುರಕ್ಷಿತ ತರಿಕಾಲೆ ರಾಖೌ
2: ಸುಖಾಯಾಮ್ ತಥಾ ಪತ್ಝರ್ಕೋ ಸಮಯಮಾ ವನಮಾ ಡಡೆಲೋ ಲಾಗ್ನ ಸಕ್ನೆ ಭಯಕುಲೆ ಜಥಾಭಾವಿ ರೂಪಮಾ ವನ ಜಂಗಲಮಾ ಆಗೋ ನಬಾಲೌ
1: ವನಕಾ ಸುಖಾ ಘಾಸ ಪಾತ್ ಪಾತ್ ಪತಿಂಗರ್ ಜಸ್ತಾ ಜ್ವಲನಶೀಲ ವಸ್ತು ಸುರಕ್ಷಿತ ರೂಪಮಾ ವ್ಯವಸ್ಥಾಪನ ಗರೌ
2: ಚುರುಟ್ ಬಿಡಿ ಲಗಾಯತ್ಕಾ ಆಗೋಕಾ ಝಿಲ್ಕಾ ಭಯಕಾ ವಸ್ತು ಜಥಾಭಾವಿ ನಫಾಲೌ
1: ಡಡೆಲೋ ವಿರುದ್ಧ ಸಮುದಾಯ ಸ್ತರಮಾ ಸಚೇತನಾ ಫೈಲಾಉ
2: ಕಹಿ ಕತೈ ಆಗ್ಲಾಗಿಕಾ ಘಟನಾ ಭಯ ವಾ ವನಮಾ ಡಡೆಲೋ ಲಾಗೆಮಾ ನಗರಪಾಲಿಕಾಕೋ ದಮಕಲ್ ನಜಿಕೈಕೋ ಪ್ರಹರಿ ಕಾರ್ಯಾಲಯ ವಾ ಸಂಬಂಧಿತ ನಿಕಾಯಮಾ ಜಾನಕಾರಿ ಗರೌ ಸಬೈ ಮಿಲೇರ ಸುರಕ್ಷಿತ ರೂಪಮಾ ಆಗ್ಲಾಗಿ ತಥಾ ಡಡೆಲೋ ನಿಯಂತ್ರಣ ಗರೌ
1: ಆಗ್ಲಾಗಿಬಾಟ ಆಫು ಬಚೌ ಅರುಲಾಯಿ ಪನಿ ಬಚೌ ವನ ಜೋಗಾಉ ರ ವಾತಾವರಣ ಸಂರಕ್ಷಣಮಾ ಯೋಗದಾನ ದಿಯೌ
2: ಕಂಚನ ಗಾಉಪಾಲಿಕಾ ಕಂಚನ ರೂಪಾಲಿ
3: अब नसा तथा मनोरोगको सफल उपचार लाली गुराँस फार्मेसीमा
4: विगत लामो समयदेखि टिचिङ हस्पिटल महाराजगंजबाट विशेषज्ञता हासिल गर्नुभएका अनुभवी नसा तथा मनोरोग विशेषज्ञ डाक्टर विक्रम काफलेद्वारा दैनिक बिहान साझा उपचार र परामर्श गरिन्छ
5: तपाईँमा टाउको दुखी रहने धेरै मुटु ढुकढुक हुने चाँडो चाँडो श्वास फेर्ने श्वास रोकिए जस्तो महसुस हुने मनमा छटपटाहट हुने ज्यादै झस्कने तर्सने डराउने काँप्ने छोप्ने बेला बेलामा बेहोस हुने छारे रोग मिर्गी लागिमा उदास भइरहने जिउमा फूर्ति नहुने बढी रिसाउने झिजो मान्ने जिउ दुख्ने दुब्लाउने निद्रा नलाग्ने हात खुट्टा झमझम गर्ने स्मरण शक्ति क्षीण हुँदै गएमा यौन इच्छा कमी हुँदै गएमा बच्चाहरूमा पढ्न नसक्ने लठेब्रो भएमा धेरै रक्सी लागू पदार्थको सेवन गर्ने भएमा आत्महत्याको इच्छा उत्पन्न हुने ओछ्यानमै पिसाब फेर्ने समस्या भएमा र बारम्बार एउटै सोचाइ आइरहेमा बुटवलकै एकमात्र नसा तथा मनोरोग क्लिनिक लाली गुराँस फार्मेसी
3: अस्पताल लाइन बुटवल पुष्पलाल पार्कदेखि 20 मिटर पूर्व नेशनल प्याथ ल्याबको ठिक पछाडि मोबाइल 9806635111 र 9806621354
6: शान्तिको आवाज रेडियो लुम्बिनी।